हे दुर्गा देवी, शंभू सदाशिवना प्रिया शांभवी शक्तीशी, देवोनी माताशी चिंतन परायणशी, रत्नप्रियशी सर्व विद्या स्वरूपशी, दक्षिणा पुत्री दक्षिणा यज्ञनो विध्वंस करणार, तपश्चर्याना समये पांदळा पण नाही खाणार, तिजिथी एमनू नाम अपर्णा एम पडेलू, अनेक वर्ण धरावता पाटला रक्त वर्णना दिव्यत्वथी युक्त लाल फूल ने धारण करणारा, रेशमी वस्त्रो धारण करणारा, मधुर ध्वनी करणार झांजर मंजीर ने धारण करीने प्रसन्न थनारा ए दुर्गा देवी, निशुंभ आणि शुंभ दैत्यनो, महिषासुर दैत्यनो, मधु तथा कैटव दानव, सर्व दानव मात्रनो नाश करणारा ए दुर्गा देवीशी तेमने अमो नमन करीशी, वंदन करीशी।